0: നമസ്കാരം പ്രിയ ശ്രോതാക്കളെ, ഇപ്പോൾ സമയം 5 മണി.
1: ഏ ആകാശവാണി കാ തിരുവനന്തപുരം കേന്ദ്രഹേ ആയി ആപ് സുൻതേ ഹേ ഹിന്ദി പാഠ്. അധ്യാപിക ഹേ അനുപം രശ്മി. ഛാത്രായം ഹേ തന്മയ പിള്ളൈ ഓർ മുസ്കാൻ ജിഷാർ.
2: നമസ്തേ ബച്ചോ.
3: നമസ്തേ അധ്യാപിക ജീ.
2: കൈസേ ഹേ ആപ് ലോഗ്?
3: ഹം ലോഗ് അച്ഛേ ഹേ.
2: അച്ഛാ തോ ചലിയേ ബച്ചോ അപ്നാ അപ്നാ പരിചയ തോ ദീജിയേ.
3: നമസ്തേ, മേരാ നാം മുസ്കാൻ ജിഷാർ ഹേ.
4: നമസ്തേ, മേരാ നാം തന്മയ പിള്ളൈ ഹേ.
2: ഓക്കേ, തോ ആജ് സേ അപ്നി കക്ഷാ ശുരൂ കരേ.
3: ഹാ
2: ഠീക് ഹേ. തോ ആജ് കാ ഹമാരാ ലെസൻ ഹേ ബച്ചോ ദോ ഗോരയ്യ. ഇസ്കെ ലേഖക് കാ നാം ഹേ ഭീഷ്മ സഹാനി. ഇസ്കെ ലേഖക് കാ നാം
4: ഭീഷ്മ സഹാനി.
2: തോ മേ ഇസ് ലെസൻ കോ ശുരൂ കർനേ സേ പെഹ്ലേ മേ ആപ്കോ ഭീഷ്മ സഹാനി കേ ബാരേ മേ ബോൽ ദൂം. ठीक है, आपको लेखक के बारे में मालूम होना चाहिए, है ना. कोई भी हम कहानी पढ़े, कोई भी गद्य पढ़े, पद्य पढ़े, निबंध पढ़े, सबसे पहली बात हमें लेखक के बारे में थोड़ा बहुत मालूम होना चाहिए. तो चलिए मैं आपको लेखक से आपका परिचय कराती हूँ. भीष्म साहनी हिंदी साहित्य के प्रमुख बहुमुखी प्रतिभा के लेखक थे. उन्होंने अपनी कहानियों में देश विभाजन और मानवीय मूल्यों की मार्मिक अभिव्यक्ति की है. उनके प्रसिद्ध उपन्यास तमस पर उन्हें साहित्य अकादमी पुरस्कार दिया गया था. साहित्य में उनके योगदान के लिए उन्हें भारत सरकार ने पद्म भूषण से अलंकृत किया था. बच्चों के लिए उन्होंने गुलेल का खेल आदि कई कहानियां लिखी हैं. ठीक है, तो ये भीष्म साहनी का जो ये तमस है ना, ये जो तमस उपन्यास है, इसके ऊपर टीवी सीरियल भी बना है.